मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kilohertzवर तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 19 अश्विन शके 1948 म्हणजेच 11 ऑक्टोबर 2026. श्रोते हो नमस्कार. सकाळचे 5:56:57 झालेले आहेत. आमच्या प्रथम प्रसारण सभेत मी मोनाली लंगरे आपलं सहर्ष स्वागत करते. आमच्या प्रथम प्रसारण सभेची सुरुवात आम्ही मंगलवाद्यानं करीत आहोत.

0: शक्ती किंवा सामर्थ्य निर्माण होतं, त्याला पुण्य असं म्हणतात. आणि उलट आचरण केलं किंवा निंद्य ठरवलेल्या गोष्टी केल्या तर त्याला पाप असं म्हटलं जातं. अन्नछत्र चालवणं, अभयदान, विद्यादान, भूमिदान, द्रव्यदान इत्यादी गोष्टी पुण्यप्रद आहेत. अशा पुण्यकर्मांच्या माध्यमातून आपल्या हातून कशी थोर समाजसेवा होते हे विवेचन करून सांगायलाच पाहिजे का? अशी शेकडो उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. माणसाची वृत्ती ही दुसऱ्याचं भलं करण्याकडे, अगदी अयाचितपणे सुद्धा भलं करण्याकडे असावी आणि त्याचे पापापासून त्यानं पापापासून दूर राहावं हा त्यामागील हेतू आहे. आणि पुण्यकर्माचा डांगोरा पिटू नये हा असंही बजावलंय वैदिक ऋषींनी. पापमुक्तीसाठी अग्नी, सविता, आपो देवता यांना प्रसन्न करून घेण्यासाठी प्रार्थना ऋचा रचलेले आहेत. हिंसा करणं, खोटं बोलणं, दुसऱ्याचं वाईट चिंतणं, अशा प्रकारे शारीरिक, वाचिक आणि मानसिक अशा तीन प्रकारांनी आपण पाप करतो. पण दुराचारी माणसाच्या सहवासात येणं हे सुद्धा पापाचरणच आहे. पापाचरण हे नैतिक आत्मिक अधःपाताला कारणीभूत होत असतं. पश्चात्तापेन शुद्धी म्हणजे कृतकर्माबद्दल पश्चात्ताप झाल्यावर पापशुद्धी होते हे मानसशास्त्राला धरून आहे. पण तीव्र पश्चात्तापामुळे मनुष्य पाप करण्याकडे परत वळताच कामा नये हा परिणाम व्हायला हवा. अज्ञानपूर्वक पाप हे त्या मानाने सौम्य असतं, पण ज्ञानपूर्वक पापाला क्षमा नाही. श्रीकृष्णाने दुराचारी लोकांना एक दिलासा दिलेला आहे. सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्म सोडून तू जर मला एकट्याला शरण आलास तर मी तुझी सर्व पापांपासून मुक्तता करीन, देऊ नकोस. अर्थात यामागे पश्चात्तापाची भूमिका आहे. ख्रिस्ती, बौद्ध, इस्लाम या धर्मात सुद्धा पापांची कबुली देऊन पश्चात्ताप व्यक्त केला ना तर मनुष्य पापमुक्त होतो असं सांगितलंय. तेव्हा मानवी जीवन सुखी, समाधानी, आनंदी व्हावं आणि त्याचा सदोदित उत्तरोत्तर उत्कर्ष होत जावा यासाठीची पापपुण्याची कल्पना समाज धोरणांनी पूर्वीपासूनच सांगून ठेवली.
1: श्रोते हो, आत्ताच आपण प्रकाश किरण हा कार्यक्रम ऐकलात. श्रोते हो, आमचं प्रसारण तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम आराधना. आराधना कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत मृदुला धाडे यांच्या भक्तिमयी रचनेने. संगीत दिलंय श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी.

श्रोतेहो, आत्ताच आपण आराधना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुरेश वाडकर यांच्या स्वरात भक्ती रचना ऐकलीत. आराधना या कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आराधना, हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. आराधना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया विलास अडकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आराधना, हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. आराधना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया विलास अडकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण आराधना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुनीती देवी यांची हिंदी भक्तिपर रचना ऐकलीत. कार्यक्रमाची सांगता करीत आहोत सुमन कल्याणपूर दशरथ पुजारी आणि सहकारी यांच्या देशभक्तिपर रचनेने.

श्रोतेहो, आत्ताच आपण सुमन कल्याणपूर, दशरथ पुजारी आणि सहकारी यांच्या स्वरातील देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत आणि आजचा आराधना या भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आज आधुनिक पद्धतीने लसूण लागवड याविषयीची माहिती आपल्याला ऐकता येईल. वाचकस्वर किशोरी वाघुळदे, कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांमधील दंत समस्या या माहितीचा भाग तिसरा आपल्याला ऐकता येईल. तज्ज्ञ डॉक्टर दीपिका चंडोक. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या माहितीचा भाग तिसरा आपल्याला ऐकता येईल. तज्ज्ञ अप्रूप अडावतकर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. सकाळी 7:00 अवतीभोवती कार्यक्रम. सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आम्ही प्रसारित करू सकाळी 7:40. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊ या मुलाखतीवर आधारित कार्यक्रम. यामध्ये सहभाग मुष्टियुद्धपटू ओवी अद्वंत, कथाकार हर्षदा जोशी, कवयित्री उत्कर्ष जोशी, जिम्नॅस्टपटू रिधिमा आव्हाड, अवंतिका सानप. कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. हा कार्यक्रम सकाळी 8:40 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. लख लख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊ शकाल सकाळी 9:00. सकाळी 9:30 समूह गीत गायनपाठ कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात संस्कृत भाषा पाठ आपल्याला ऐकता येईल. सकाळी 9:55 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:00 हिंदी मराठी मिक्स चित्रपट संगीताचा कार्यक्रम चित्रगंगा आपल्याला ऐकता येईल. सकाळी 10:50 जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 11:05 माहिती आणि निवेदनासह कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आपल्याला ऐकता येईल. सकाळी 11:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित कुमार गंधर्व यांचं गायन राग भीम पलास आपल्याला ऐकता येईल. दुपारी 12:00 पासून

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. यामध्ये ठीक 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमात यशस्वी उद्योजिका तथा कला अध्यापिका मिताली जिंतूरकर यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग पहिला आपल्याला ऐकता येईल. त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तथा साहित्यिका शैलजा वसईकर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग पहिला आपल्याला ऐकता येईल. दुपारी 1:05 आणि संध्याकाळी 6:10 गीतभार. दुपारी 1:40 ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 1:45 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:00 कृषीवाणी. दुपारी 2:30 आणि संध्याकाळी 5:02 नादब्रह्म. यामध्ये व्ही वामनन यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपल्याला ऐकता येईल. संध्याकाळी 5:30 युववाणी युवकांसाठीचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात संगीत क्षेत्रात यश संपादन केलेल्या प्राध्यापक मयंक विश्राम यांची मुलाखत आपल्याला ऐकता येईल. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आज संस्कृती स्कूल पुण्याच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 गृहलक्ष्मी कार्यक्रम. रात्री 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. रात्री 9:00 News@9. रात्री 9:15 स्पॉटलाईट. रात्री 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर हा कार्यक्रम. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोतेहो, आमचं प्रसारण तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. सकाळची 6:40 आणि 12 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आधुनिक पद्धतीने लसूण लागवड याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे किशोरी वागुळदे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहे ज्ञानेश्वर बोबडे. ऐकूया कृषीवाणी.
1: आधुनिक पद्धतीनं लसूण लागवड. शेतकरी बंधनो, लसूण हे कंदवर्गीय भाजीपाला पिकातून कांदा पिकानंतर जगातलं सगळ्यात महत्वाचं पीक आहे. कोणताही मसालावर्गीय पदार्थ, बेकरी आणि कन्फेक्शनरी उद्योग, प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याच्या कोणत्याही कारखान्यात लसणाच्या मागणीला प्रचंड वाव आहे. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात जमिनीचे प्रकार आणि हवामानातला बदल यामुळे दरवर्षी लसणाची लागवड कमी अधिक होऊ शकते आणि त्यामुळे बाजारपेठेतील लसणाची मागणी आणि पुरवठा यामध्ये चढउतार होत असतो. महाराष्ट्रामध्ये लसणाच्या लागवडीची योग्य वेळ ही मध्य ऑक्टोबर ते मध्य नोव्हेंबर ही आहे. पीक लवकर घेण्याच्या दृष्टीनं जुलै आणि ऑगस्टपासूनही लागवड करता येते, पण यावेळी कर्परोगाचं प्रमाण वाढतं आणि कालावधी जास्त लागतो. तसंच गाठे लहान राहून उत्पादन सुद्धा कमी येतं. उशिरा लागवड केल्यासही गाठे लहान राहतात. उशिरा लागवड केल्यानं वाढीच्या अवस्थेमध्ये पुरेशी थंडी न मिळाल्यामुळे कळ्यांची योग्य पक्वता येत नाही आणि असे गाठे आणि कळ्या काढणीनंतर लवकरच पोचट पडून मोठे आर्थिक नुकसान होते. हेक्टरी 700 ते 800 किलो लसूण लागवडीसाठी लागतो. पेरणीसाठी निरोगी मोठ्या आकाराच्या कळ्या निवड करून वापराव्यात. मोठ्या कळ्यांच्या वाणासाठी 900 ते 1000 किलो कळ्या लागतात. पेरणीपूर्वी कळ्या 0.1% 22 टिनच्या द्रावणामध्ये 5 मिनिटं बुडवून लावाव्यात. नांगरणी आणि कुळवणी करून शेत सपाट भुसभुशीत तयार करावं. शेतामध्ये हेक्टरी 50 टन शेणखत आणि कंपोस्ट खत मिसळावं. वाफे किंवा सई वरंबा पद्धतीनं लागवड करता येते. सई वरंबा पद्धतीनं लागवड केल्यास गाठे चांगले तयार होऊन उत्पादन सुद्धा जास्त येते. वरंब्याची रुंदी ही 4 फूट आणि लांबी जमिनीच्या उताराला योग्य 60 ते 70 मीटर पर्यंत ठेवावी, म्हणजे ठिबक सिंचनाचे पाणी व्यवस्थापन योग्य रीतीनं होईल. लागवड 10x10 सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीनं करावी. कळ्या 2 ते 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल लावू नयेत. पेरणीच्या अगोदर वाफ्यामध्ये हेक्टरी 60 ते 70 किलो नत्र, 60 ते 75 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या प्रमाणात खतं मिसळावीत. पेरणीनंतर ताबडतोब हलकं पाणी द्यावं, म्हणजे उगवण चांगली होते. नत्राचा राहिलेला हप्ता 60 ते 70 किलो दोन भागांमध्ये विभागून लागवडीनंतर 5 ते 8 आठवड्यांनी द्यावा.

0: पिकांच्या चांगल्या वाढीसाठी 30, 45 आणि 60 दिवसांनी 1% पॉलिफीडची फवारणी करावी, 75, 90 आणि 105 दिवसांनी 1% मल्टीकेची फवारणी करावी, पाणी नियमित द्यावं आणि शेतात वरच्या 6 इंचांपर्यंत ओलावा टिकवावा. लसणाचं पीक हे तणांपासून मुक्त ठेवावं म्हणजे उत्पादनामध्ये जास्त भर पडते. लसणाची मुळं फार खोल जात नसल्यामुळं तणाचा उत्पादनावर फार परिणाम होतो. लागवड केल्यानंतर 3 दिवसांनी जमिनीत ओलावा असताना स्टॉम्प हेक्टरी 3.5 लिटर किंवा गोल 1 लिटर प्रति हेक्टरीप्रमाणे तणनाशकाचा वापर करावा. लसणाची लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी ऑक्सीफ्लोरोफेन 23.5 EC 0.100 किलो म्हणजे प्रति हेक्टर 20 मिली प्रति 10 लिटर पाणी आणि त्यानंतर फेनॉक्झॅप्रॉप पी इथिल 9.3 EC 0.100 किलो म्हणजे क्रियाशील घटक प्रति हेक्टर 10 मिली प्रति 10 लिटर पाणी अशी फवारणी करावी. पाणी हे 10 ते 15 दिवसांच्या अंतरानं जमिनीच्या मगदुरानुसार द्यावं. तापमान वाढेल तसं पाण्याच्या पाण्यांमधलं अंतर कमी करावं. गाठे भरत असताना पाण्याचा ताण दिल्यास कळ्या फुटण्याचं प्रमाण वाढतं, तसंच गाठे तयार झाल्यानंतर पाणी दिल्यास किंवा पाऊस आल्यासही कळ्या फुटण्याचं प्रमाण वाढतं.
1: श्रोतेहो, आताच आपण कृषी वाणी हा कार्यक्रम ऐकलात. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे अपना सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। गेल्या दोन भागांमध्ये आपण दंत समस्या सांगितल्या लहान मुलांमधील आणि त्याची कारणं लक्षणं ही देखील सांगितली। आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की याचं निदान कसं करायचं आणि मग निदानानुसार उपचार पद्धती काय असते।
1: अगदी। तर मागच्या भागात जसं आपण बोललो की कीड कशी लागते तसं ते आपण समजून घेतलं। तर कीड जेव्हा सुरू होते तर दातावर छोटे छोटे ठिपके येतात आणि त्याच वेळेस जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर पुढे जाऊन ती कीड वाढत नाही। तर या पॉइंटला आपण एक फ्लोराईड ट्रीटमेंट जी असते ती करू शकतो। तर फ्लोराईड आपण एक वॉर्निश असतं किंवा फ्लोराईडचे असे जेल्स असतात जे डॉक्टर मुलांना लावतात आणि पुष्कळदा पेरेंट्सला आई वडिलांना प्रिस्क्राईब देखील करतात। तर फ्लोराईड ट्रीटमेंट ही फार महत्वाची ट्रीटमेंट आहे जेणेकरून ही जी कीड आहे ती पुढे वाढत नाही। आता जर आपण बघितलं की दातावर ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचे ठिपके असे आले आहेत तर आपल्याला या केसेसमध्ये फिलिंग करावे लागते। आता फिलिंग म्हणजे काय असतं तर कीड जिथपर्यंत गेली आहे दातात ती कीड आपण काढतो आणि त्या जागेवर तो गड्डा भरायला आपण टूथ कलर्ड सिमेंट ज्याला ग्लास आयनोमर सिमेंट म्हणतात किंवा पिटेन फिशर सीलंट म्हणतात अशी सिमेंट आपल्याला दातात भरावे लागतात। आणि जर कीड खूप जास्ती वाढलेली आहे आणि दाताच्या नसेपर्यंत गेली आहे लहान मुलांना दुखत आहे तो दात तर त्या केसेसमध्ये रूट केनाल ट्रीटमेंट करण्याची खूप गरज भासून येते। आणि पुष्कळदा अशा केसेसमध्ये खूप आई वडील म्हणतात डॉक्टर्सना की रूट केनाल करायची काय गरज आहे किंवा फिलिंग करायची काय गरज आहे। पण मी आपल्याला सांगू इच्छिते की दात जरी दुधाचे दात असले तर त्याच्या खाली आपले परमनंट टूथबड्स असतात आणि दुधाचे दात जर किडले तर तिथून ती कीड परमनंट दातांना सुद्धा लागते आणि पुष्कळदा हे परमनंट दात तोंडात जेव्हा येतात तेव्हाच ते असे काळपट होऊन येतात कारण की दुधाचे दातांची आपण केअर व्यवस्थित घेतली नाहीये। तर फिलिंग किंवा रूट केनाल ट्रीटमेंट आणि जर दात खूपच जास्ती खराब झालाय तर अशा केसेसमध्ये आपल्याला तो दात काढावा देखील लागतो पण दॅट इज द लास्ट ट्रीटमेंट ऑप्शन। आणि दुधाचा दात पण जर आपण काढला तर तिथे जी स्पेस होते ती स्पेस आपल्याला तशी सोडता येत नाहीतर जे परमनंट दात आहे ते तिरपे तारपे येतात। तर त्या केसेसमध्ये एक स्पेस मेंटेनर नावाचं एक छोटंसं डिव्हाइस असतं तो डिव्हाइस आपल्याला लावावा लागतो आणि त्यामुळे परमनंट दाताला यायची व्यवस्थित स्पेस मिळते। आता

0: हे झालं दात किडण्याचा ट्रीटमेंट. आता लेटस टॉक अबाउट जे आपण क्राउडिंग बोललो, म्हणजे जर दात तिरपे तारपे किंवा पुढे मागे असले, तर एक ब्रेसेस म्हणून ट्रीटमेंट आपण सगळ्यांनी ऐकली असेल. ब्रेसेस म्हणजे काय, की दात जे तिरपे तारपे असतात त्याच्यावर आपण तार लावतो, आणि ह्या ज्या तारी असतात त्या वेगवेगळ्या मटेरियल्सच्या असतात. तर सगळ्यात कॉमन जे असतं ते स्टेनलेस स्टील असतं. दातावर आपण ब्रॅकेट्स लावतो आणि त्यावरती स्टेनलेस स्टीलची वायर लावतो आणि दात आपण कम्प्लिटली सरळ करतो. तर जर दात एकदम पुढे असतील किंवा तिरपे तारपे असतील तर ते नॉर्मल व्यवस्थित एका लाईन मध्ये येतात. या ट्रीटमेंटला 1 ते 2 वर्ष लागू शकतात. इट इज अ नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट, म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये खूप जास्ती असं काही अग्रेसिव्ह ट्रीटमेंट आपण करत नाही. नॅचरल दातांनाच आपण व्यवस्थित लाईनमध्ये आणतो. आता ह्याच्यामध्ये सिरामिक ब्रेसेस पण आजकाल आले आहेत, आणि एक लेटेस्ट जी ट्रीटमेंट आहे ते म्हणजे ट्रान्सपरंट, आपण ज्याला म्हणतो अलायनर्स. तर हे अलायनर्स म्हणजे ट्रान्सपरंट ट्रेज असतात, जे काही तासांसाठी आपल्याला घालावे लागतात आणि बोलताना पण हार्डली हे ट्रेज दिसत देखील नाही. आणि ही ट्रीटमेंट थोडी महाग असते, पण दात ह्या ट्रीटमेंट पण पुष्कळशे सरळ आपण करू शकतो.
1: हा, तर या दोन मुख्य ट्रीटमेंट असतात असं म्हणावं लागेल. डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, लहान मुलांमधील दंतसमस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3.

नमस्कार. ऊर्जा निर्मितीसाठी पारंपरिक औष्णिक विद्युत ऊर्जा म्हणजेच कोळशाचा मोठ्या प्रमाणावर वापरासोबतच पाण्याचा देखील वापर अनेक वर्षांपासून केला जातोय. जलविद्युत निर्मिती म्हणजेच पाण्यापासून विजेची निर्मिती. साठलेल्या पाण्यामध्ये स्थितीजन्य ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असते, तर वाहत्या पाण्यामध्ये गतिजन्य ऊर्जा ज्याला आपण डायनॅमिक एनर्जी असं म्हणतो ती असते. पाणी नेहमी उताराच्या दिशेने वाहत असतं आणि जेवढा उतार जास्त तेवढा या पाण्याच्या वाहण्याचा वेग जास्त असतो. पाण्यात असणाऱ्या या ऊर्जेचा वापर फार पुरातन काळापासून मानव करीत आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मोगल राजवटीत बांधलेली पाणचक्की ही बऱ्याच जणांना माहिती असेल. तिच्या सहाय्याने धान्य दळून सैन्यासाठी लागणारे पीठ त्यावेळी पुरवल्या जात असे. लोखंडी किंवा लाकडी पाती असणाऱ्या चक्रावर पडणाऱ्या पाण्यामुळे त्याला चक्राकार गती मिळून त्याला जोडलेली चक्की फिरत असे. या प्रकारामध्ये पाण्यातील गतिजन्य ऊर्जेचा प्रत्यक्ष वापर केलेला दिसतो. नंतरच्या काळात चुंबकीय क्षेत्रामध्ये असलेले तारेचे वेटोळे हलवल्यास किंवा फिरवल्यास चुंबकीय रेषा खंडित होऊन त्यातून वेटोळ्यातून वीज निर्मिती होऊ शकते असा क्रांतिकारी शोध मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला. आणि मग मानवी जीवनात आमूलाग्र असे क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले ते या जलविद्युत निर्मितीतून. जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर हे पाणी शेतीत सोडले जाऊ लागले तेव्हा काही शेतकऱ्यांचा असा समज झाला की त्या पाण्यातून वीज काढून घेतल्यामुळे ते निकस निकृष्ट होते. परंतु हे चुकीचे आणि गैरसमजावर आधारित आहे. हळूहळू हा गैरसमज दूर झाला. आपल्या महाराष्ट्रात मुळशी, वाळवंट तसेच पश्चिम घाटात भीवपुरी, भिरा या ठिकाणी अशा जलविद्युत निर्मितीला सुरुवात झाली. अर्थात यामुळे शेतकऱ्यांना सहज पाणी मिळण्यात थोडा त्रास व्हायला लागला. याशिवाय त्या परिसरातील वाढते उद्योग, झपाट्यानं बदलणारं वातावरण, या ठिकाणी आवश्यक नाही तिथेही शुद्ध पाण्याचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलं. आणि त्यात भर पडली ती शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि जागतिक तापमानवाढ यांचीही. पिण्यायोग्य पुरेसं पाणी नागरिकांना पुरवणं ही जरी शासनाची जबाबदारी असली तरी स्वयंसेवी संस्था व नागरिकांची सहभागिता यांनी एकत्रित येऊन

सर्वसमावेशक आराखडा आखणे हे गरजेचे आहे. आपल्या देशाला जलसुरक्षित म्हणजेच सेक्युअर वॉटर सेक्युअर कंट्री करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखावी लागेल. आपल्या पंतप्रधानांनी 4R मंत्र देशाच्या भवितव्यासाठी अंगीकारण्याचं आवाहन जनतेला केलेलं आहे. रिड्यूस, रियूज, रिचार्ज अँड रिसायकल टू सेक्युअर नेशन्स वॉटर फ्युचर अशी ती योजना आहे. अन्यथा 2050 जगातील एक्स्ट्रीमली हाय वॉटर स्ट्रेस लेवल नेशन्समध्ये आपली गणना होईल आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर लवकरात लवकर कामाला लागावं लागेल. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड या शिकवणीवर आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. शुद्ध स्वरूपातील अपार आनंद ऐश्वर या पाण्यामुळे निसर्गामुळे आपल्या प्रत्येकाला मिळत राहो लाभो हीच त्या निसर्गदेवतेकडे प्रार्थना करूया. धन्यवाद.

0: पद्धतयः विचारणीया इति आवश्यकतायां बलं दत्तवान्। नवदिल्ल्याम् आयोजितं नरेन्द्र मोहन व्याख्यानं सम्बोधयन् श्रीसिंहः उक्तवान् यत् समयस्य परिवर्तनशीलानाम् आवश्यकतानाम् अनुरूपं प्रशासनम् अधुना युवकेभ्यः नीतिः इति अवधारणायाः परं गत्वा युवजनैः निर्मिता नीतिः तथा युवजनैः सह निर्मिता नीतिः इत्येतयोः दिशयोः अग्रे सरति। उत्तर रेल मार्गेण घोषितं यत् अद्य सर्वाणि रेलयानानि स्वसामान्य समय सारण्य अनुसारं प्रचलिष्यन्ति। रेल विभागेन ह्यः प्रातः चतुर्वादनात् अपराह्णे द्विवादन पर्यन्तं नई दिल्ली हजरत निजामुद्दीन रेलस्थानकयोः आगन्तव्यानि मेल एक्सप्रेस रेलयानानि निरस्तानि कर्तुं निर्णयः गृहीतः आसीत्। विश्वस्य दीर्घतमेषु नृत्योत्सवेषु अन्यतमः नवरात्र महोत्सवः अद्य गुजरात राज्ये महता उत्साहेन भक्तिभावेन च प्रारभते। नवदिनात्मकः अयं महोत्सवः दुर्गादेव्याः नवानां स्वरूपाणाम् आराधनायै समर्पितः अस्ति। शारदीय नवरात्रस्य प्रथमदिने अनेके श्रद्धालवः गुजरातस्य प्रसिद्धेषु देवी मन्दिरेषु दर्शनार्थं गच्छन्ति। महोत्सवकाले सुरक्षां सुनिश्चेतुं गुजरात आरक्षिदलेन राज्यस्य 22,000+ गरबास्थलेषु व्यापकाः सुरक्षाव्यवस्थाः कृताः सन्ति। भवद्भ्यः सर्वेभ्यः नवरात्र महोत्सवस्य हार्दिक्यः शुभकामनाः इति वार्ताः।
1: नमस्कार, आकाशवाणी 311.5 meters अर्थात 963 kHz तसेच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळचे 7 वाजलेत। श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अवतीभवती। श्रोते हो नमस्कार, सुरुवातीला ऐकूया आजचे दिनविशेष। श्रोते हो, आज 11 ऑक्टोबर। दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो। मुलींना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचे हक्क आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी याविषयी जनजागृती करणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश। संयुक्त राष्ट्रांनी 2011 या दिवसाला मान्यता दिली आणि 2012 हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली। 2026 या वर्षाचा संदेश म्हणजे बालविवाह रोखणे आणि बालिकांच्या हक्कांसाठी गुंतवणूक करणे यावर केंद्रित आहे। बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण अपूर्ण राहण्याची, आरोग्यावर परिणाम होण्याची आणि त्यांच्या स्वावलंबनाच्या संधी कमी होण्याची शक्यता असते। त्यामुळे मुलींचे शिक्षण, पोषण, आरोग्य, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे। श्रोते हो, आता ऐकूया दिनविशेष। बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारूचंद्र बंडोपाध्याय यांचा आज जन्मदिवस। स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा आज जन्मदिन। पद्मविभूषण समाजसुधारक चंडिकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्मदिवस। श्रोते हो, माणिक बंडोजी इंगळे उर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा स्मृती दिवस। आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर उर्फ खंडू रांगणेकर यांचा स्मृती दिवस। श्रोतेहो, दिनविशेष आपण ऐकलेत, आता वळूया अवतीभवतीच्या घटना आणि घडामोडींकडे।
2: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास। पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट। पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत।
3: व्हिजिट बहिणाबाई गार्डन जवळ, टागोर नगर, जळगाव।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात अवतीभवती कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून। ऐकूयात अवतीभवतीच्या घटना आणि घडामोडी। श्री आदिशक्तीच्या उपासनेचा महान उत्सव असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज रविवार 11 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे। या दिवशी घरोघरी तसेच मंदिरांमध्ये घटस्थापना केली जाणार

0: असल्याने शहरातील बाजारपेठेत नव चैतन्य आलं आहे. देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, झेंडूची फुले, देवीच्या मूर्तींच्या खरेदीसाठी शनिवारी दिवसभर नागरिकांची बाजारात लगबग होती. श्रोतेहो, दुष्काळामुळे रोजगार आणि पाण्याच्या शोधात गाव सोडून स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसाठी दिलासादायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातील पात्र लाभार्थ्यांना स्थलांतरानंतरही वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत कोणत्याही रास्तभाव दुकानातून धान्य घेता येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या हजारो लाभार्थ्यांना रेशनवरच्या धान्याचा लाभ सहजरित्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळासाठी ट्रिगर वन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दुष्काळग्रस्त भागातील पात्र कुटुंबांना अन्नधान्याचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः रोजगारासाठी अन्य गावात किंवा राज्याबाहेर स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ नये यासाठी पोर्टेबिलिटी सुविधेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला आहे. श्रोतेहो, दुष्काळ असू दे की नापिकीचा फेरा, ती जिद्दीने शेतीमातीत पाय रोवून उभी राहते. शेतीमातीत राबणाऱ्या या नवदुर्गांना महिला शेतकरी असा सन्मानाचा दर्जा देत महिलांच्या सन्मानाची एक प्रकारे घटस्थापना झाली आहे. राज्यात 183,668 महिलांना शेतकरी प्रमाणपत्र देण्यात आलं आहे, त्यामुळे त्या जणू शेतकरी नवदुर्गच ठरल्या आहेत. ज्या महिलांकडे स्वतःच्या नावावर जमीन 7-12 नाही, पण त्या प्रत्यक्ष शेतीत काम करतात, त्यांना अधिकृत शेतकरी म्हणून ओळख देण्यासाठी हे प्रमाणपत्र दिलं जात आहे. केवळ पीक लागवड नव्हे तर 17 शेतीपूरक कामांचा देखील योजनेत समावेश आहे. राज्यात 44 लाख महिलांची नोंदणी झालेली आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्राची नोंदणी 10 सप्टेंबरपासून सुरू झाली. यात राज्यातील 44,08,973 महिलांनी शनिवार अखेर नोंदणी केली. जळगाव जिल्ह्यात 1,43,000 महिलांनी नोंदणी केलेली आहे. श्रोतेहो, अवतीभवती कार्यक्रमात आज इतकंच, थांबूया. तोपर्यंत नमस्कार.
1: आपला भारत देश हा कृषी प्रधान देश. या धरतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकरी आपला घाम पेरतो आणि त्यातून माणिक मोती तो काढतो. अशा शेतकरी राजाला सदैव आमची साथ. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या बळीराजाला योग्य मार्गदर्शन, नव्या संधीच्या वाटा, सोबतच पूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शन. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी जळगाव.
0: श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ऍप वर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
3: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात अभियांत्रिकी, पर्यटन, संगीत, मैत्री, रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
4: कराडला मी सारदी व्याख्यान मला व्हायच्या, तर तिथे गिरिजा कीर, यशवंतराव चव्हाणांची पण मी व्याख्यान ऐकलं. गिरिजा कीर म्हणून लेखिका आहे, त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे. नंतर गाण्याची तर आवड मला होती, रेडिओ सुलन, पुणे आकाशवाणी. पुणे आकाशवाणी काय करतो ते सांगली केंद्र पुणे आकाशवाणीचेच कार्यक्रम सगळं
5: सहज
4: त्या काळी आम्ही ते नवनाट्य पण रात्रीचे ऐकतो त्यामध्ये मला वाटसरू नवनाट्य खूप आवडायचं म्हणजे पुरुषोत्तम जोशी आणि व्यंकटेश माडगूळकर

0: सार्वजनिक नाटक आहे. आपल्यावेळेला आम्ही पत्राद्वारे सहभागी व्हायचो, त्यावेळी फोन इन कार्यक्रम वगैरे काही
1: नव्हते तेव्हा.
2: मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबरला सायंकाळी 6:30 महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रासह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर जरूर ऐका अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम. नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
3: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.
2: जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीबाद.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, पुढील 9 दिवस होणार आदिशक्तीचा जागर. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. आता सविस्तर बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घ्यावी अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या आहेत. राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली, त्यावेळी अग्रवाल बोलत होते. पथकाने बीड शहरालगतच्या पाली येथील बिंदुसरा तलावाची पाहणी करून पाणीसाठा आणि शहरासह परिसरातील पाणीपुरवठा स्थितीचा आढावा घेतला. सोयाबीनचे प्रलंबित पीक कापणी प्रयोग दिवाळीपूर्वी पूर्ण करावेत, दुष्काळाची तीव्रता निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थिती आणि तांत्रिक आकडेवारीची पडताळणी करावी, पिण्याचं पाणी, जनावरांसाठी चारा आणि रोजगार उपलब्धतेचे प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या पथकानं सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. धाराशिव तालुक्यातील करजखेडा आळणी आणि एडशी शिवारातील शेतपिकांची तर यवतमाळ इथं पथकाने कीट कापरा येथील गौरक्षण संस्थेला भेट देऊन चारा उपलब्धतेची माहिती घेतली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान सुरू होत असून या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. राज्यातील 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. अत्यंत भक्तिमय वातावरणात देवीचा जयघोष करत कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजा भवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तीपीठांमध्ये विधिवत घटस्थापना होत आहे. सर्वच मंदिरांना विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा सुविधा आणि

0: इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पुण्यातील श्री तांबडी जोगेश्वरी, श्री चतुश्रृंगी मंदिर आणि सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरासह राज्यात इतरत्र देवीच्या मंदिरांमध्ये देखील आज नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. घराघरात देखील आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात येत आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीत राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. या माध्यमातून आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून राज्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2 ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाशी या यात्रेची सांगड घालून जनजागृती केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅकी 92-58, जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य, मर रोगस प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारे वाण. केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्याने गुणवत्तेची खात्री त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया स्वच्छ भारत या अभियानाविषयी.
2: स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2014 झाली. या अभियानामुळे स्वच्छता ही एक देशव्यापी लोकचळवळ बनली. या अभियानाअंतर्गत देशभरात 12 कोटींहून अधिक घरगुती शौचालय बांधण्यात आली. या अभियानाचा परिणाम केवळ शौचालयांच्या बांधकामापुरता मर्यादित राहिला नाही. 2024 झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये शौचालयांची संख्या जास्त होती तिथे अर्भक मृत्यू दर आणि 5 वर्षांखालील बालकांचा मृत्यू दर कमी असल्याचे आढळले. स्वच्छ सर्वेक्षणामुळे या अभियानाला स्पर्धेची जोड मिळाली. देशातील शहरं आणि गावांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि त्यातील नागरिकांचा सहभाग यामध्ये सुधारणा करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. ज्या शहरांनी चांगली कामगिरी केली त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वतः या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यानंतर देशातील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यातूनच स्वच्छ भारत अभियानाला जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छता ही केवळ सरकारी जबाबदारी न राहता प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी बनली. आकाशवाणी बातम्यांसाठी
0: जलसुरक्षेसाठी पाण्याचं योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचं केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री डॉक्टर राजभूषण चौधरी यांनी म्हटलं आहे. पुण्यात हिंजवडी इथं आर्यन्स ग्रुपतर्फे आयोजित 3 दिवसीय AWTIS 2026 या तंत्रज्ञान आणि नवकल्पना विषयक राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात ते काल बोलत होते. देशाच्या विकासासाठी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि लोकसहभाग यांची सांगड घालण्यावर त्यांनी भर दिला. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणांहून जवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. जंतर मंतर बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून निमलष्करी दलाच्या जवान कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात देखील काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यात देखील काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यात आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही लाल महाल परिसरात जमलेल्या काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे. एस एम जोशी पूल आणि नवी पेठ परिसर आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनले आहेत. सलग उपोषणामुळे प्रकृती खालावल्यानं 3 विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार उपोषण मागे घेतलं. मात्र इतर विद्यार्थ्यांचा आपल्या मागण्यांसाठीचा सत्याग्रह सुरूच आहे. दरम्यान या आंदोलन प्रकरणी पुणे पोलिसांनी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी देखील स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे वगळणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी उद्यापर्यंत अंतिम मुदत आहे. नवमतदारांसह यादीत

0: नाव नसलेल्या पात्र नागरिकांसाठी आजही विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. येत्या 2 दिवसात मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून विदर्भात देखील उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, पुढील 9 दिवस होणार आदिशक्तीचा जागर. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा 3रा सामना. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आमचं प्रसारण तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. सकाळचे 7:20 झाली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया काही जाहिरात, प्रसारण आणि संदेश.
2: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
3: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
2: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600-2021-21.
4: मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kilohertz वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या युट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.
5: आपला भारत देश हा कृषी प्रधान देश. या धरतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकरी आपला घाम पेरतो आणि त्यातून माणिक मोती तो काढतो. अशा शेतकरी राजाला सदैव आमची साथ. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या बळीराजाला योग्य मार्गदर्शन, नव्या संधीच्या वाटा, सोबतच पूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शन. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी जळगाव.
6: मैंने प्यार तुम्ही से किया है, मैंने दिल भी तुम्ही को दिया है.
2: आज अचानक 90s का धनश्री?
3: असंच आज आईचं आणि माझं बोलणं झालं. आई म्हणत होती आमच्या काळी काय गाणी होती आणि त्यात पण विशेष म्हणजे तुमच्या आवडतीचं गाणं जर अचानक रेडिओवर लागलं तर पूर्ण दिवसच भारी जायचं.
2: अच्छा, म्हणजे काकूंना आपलं आवडतं गाणं रेडिओवर ऐकायला आवडेल तर?
3: म्हणजे काय, खूपच आवडेल.
2: अगं मग काकूंना हॅलो आकाशवाणीत कॉल लावून दे ना.
3: अरे हो, हे डोक्यातच आलं नाही माझ्या.
2: आकाशवाणीच्या लाडक्या श्रोत्यांनो, तुम्हाला पण तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर दर मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आकाशवाणीला कॉल करा.
3: त्यासाठीचे संपर्क क्रमांक आहेत 0257-222-4570 आणि 0257-222-4571.
2: अगं कॉल करून गाणं सांगितल्यावर ते ऐकायचं कधी हे तर सांग.
3: श्रोत्यांनो, आठवड्यातल्या दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजता ऐका तुमचा आवडता कार्यक्रम.
2: तर काकूंना आपल्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर त्यांचं आवडतं गाणं नक्की ऐकव.
3: हो, नक्की ऐकवेन. श्रोत्यांनो, तुम्ही पण आनंद घ्या आणि कॉल करा तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला.
7: कौटुंबिक श्रुतिका, झुंबर,
4: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30
7: झुंबर,
4: आनंदी कुटुंब,
7: मित्र मंडळी,
4: त्यांचं रोजचं जगणं,
7: भेटी गाठी.

0: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
1: झुंबर, आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
0: झुंबर।
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता झुंबर।
2: हॅलो आकाशवाणी, फोन इन कार्यक्रम दर बुधवारी आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता। या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनपसंत गीत कळवायचंय मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0257-222-4570 आणि 222-4571। अवश्य फोन करा आणि आपलं आवडतं गीत कळवा। फोन नंबर्स पुन्हा एकदा सांगते 0257-222-4570 आणि 222-4571। हॅलो आकाशवाणी।

0: अवश्य फोन करा आणि आपलं आवडतं गीत कळवा. फोन नंबर्स पुन्हा एकदा सांगते, 0257 222 4570 आणि 222 45 71. हॅलो आकाशवाणी.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
3: किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
4: श्रोते, आमचं प्रसारण तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
5: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम.
6: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
7: अभिजात मराठी आपली मराठी.

0: Rocky.
1: Apli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apli Marathi.
2: Shrote ho namaskar. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय हे परिभाषा कोश आणि शब्दकोश याविषयी कामकाज करतं. शासन व्यवहार कोश हा महाराष्ट्र शासनाच्या शासकीय आणि प्रशासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी संज्ञा, शब्द, वाक्प्रयोग इत्यादींना प्रमाणित आणि सुसंगत, सुलभ, अर्थपूर्ण मराठी पर्याय उपलब्ध करून देणारा प्रशासन उपयोगी द्विभाषा कोश आहे. याविषयी आपण मागील भागात जाणून घेतलं. हा संवाद आपण या भागातही चालू ठेवणार आहोत. त्यासाठी भाषा संचालनालयातील पर्यवेक्षक संदीप साबळे सर आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, शासन व्यवहार कोशाविषयी आपण माहिती घेतोय, तर शासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या शासकीय व्यवहार कोशाचा कसा आणि काय उपयोग होतो याविषयी जरा सांगा.
3: शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली कर्तव्ये भाषेच्या माध्यमातून पार पाडावी लागतात. ही कर्तव्ये पार पाडत असताना कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करणं, टिप्पणी लेखन करणं, मसुदा लेखन करणं, शासकीय परिपत्रक तयार करणं, शासकीय अहवाल तयार करणं, शासन निर्णय, शासकीय अधिसूचना काढणं, तसंच इंग्रजी दस्तऐवजांचा मराठीमध्ये अनुवाद करणं आणि मराठी मसुद्याचे भाषिक परीक्षण करणं अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं पार पाडावी लागतात. ही कामं कधी तातडीची असतात, अतिमहत्त्वाची कामं असतात. अशा तातडीच्या व अतिमहत्त्वाच्या प्रसंगी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन व्यवहार कोश हा नेहमीच मार्गदर्शक ठरत असतो. ज्यावेळेला आपण एखाद्या शासकीय कार्यालयांमध्ये जातो त्यावेळेला शासकीय कार्यालयातील जे अधिकारी व कर्मचारी असतात त्यांच्या टेबलवर आपल्याला शासन व्यवहार कोश हा केवळ नजरेसच पडत नाही, तर तो त्यांचा मार्गदर्शक म्हणून काम करीत असतो मॅडम.
2: सर, हे झालं शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, परंतु सर्वसामान्य नागरिकांना देखील या शासन व्यवहार कोशाचा उपयोग होतो का आणि कशा प्रकारे होतो याविषयी सांगा.
3: शासकीय व्यवहारातील भाषा सर्वसामान्य नागरिकाला समजणं हे लोकाभिमुख प्रशासनाचं महत्वाचं अंग आहे. लोकशाहीत लोकांची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असली पाहिजे हा एक मुख्य शासनाचा उद्देश आहे. शासनाची जी काही धोरणं असतात, निर्णय असतात, काही सूचना असतात, या शासन व्यवहार कोशात

0: त्यामुळं नागरिकांना समजण्यास मदत होते. त्याचबरोबर सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करावा लागतो. हा पत्रव्यवहार करताना शासन व्यवहार कोशामुळं हा पत्रव्यवहार करणं अतिशय सुलभ जातं. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला किंवा नागरिकाला शासकीय अर्ज भरायचा आहे, तर शासकीय अर्ज भरत असताना ॲप्लिकेशन, डिक्लेरेशन, अंडरटेकिंग याचा नेमका अर्थ काय, व्हेरिफिकेशन याचा नेमका अर्थ काय, हा मराठी अर्थ या शासन व्यवहार कोशामुळं सामान्य नागरिकांना समजतो.
1: नक्कीच.
0: ॲप्लिकेशन म्हटलं की अर्ज, डिक्लेरेशन म्हटलं की घोषणापत्र, अंडरटेकिंग म्हटलं की हमी, व्हेरिफिकेशन म्हटलं की पडताळणी, हे मराठी पर्याय सहजपणे नागरिकांना कळतात. दुसरं असं की कायद्याच्या संदर्भात सामान्य नागरिकांचा कायद्याचा जो व्यवहार आहे त्या कायद्याच्या व्यवहाराशी संबंध येत असतो. उदाहरणार्थ पिटिशन म्हटलं की त्यांना ती याचिका आहे असं समजतं, अफिडेव्हिट म्हटलं की ते शपथपत्र आहे, किंवा आपण सहज म्हणतो की मला कोर्टामध्ये साक्ष द्यायची आहे, हा साक्ष देखील हा शब्द किंवा मराठी पर्याय या शासन व्यवहार कोशामुळं सामान्य नागरिकांना समजतो. आणखी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तरी सामान्य शेतकरी, त्या शेतकऱ्याला आपल्या बँकेमध्ये काही ग्रँट आली, काही फंड आला, तर सामान्य शेतकरी देखील शासनाचं मला हे अनुदान मिळालं, शासनाचा हा निधी मला मिळाला, तर असे शब्द हे शेतकरी देखील वापरू लागलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करावे लागतात, मग या नोकरीच्या अनुषंगानं काही मराठी पर्याय त्यांच्या तोंडवळी पडलेले आहेत. उदाहरणार्थ अपॉइंटमेंट म्हटलं की नियुक्ती, रिक्रुटमेंट म्हटलं की भरती, प्रमोशन म्हटलं की पदोन्नती, पोस्टिंग म्हटलं की पदस्थापना, सिनियरिटी म्हटलं की वरिष्ठता. म्हणजे इंग्रजी संज्ञांना असे नेमके व अचूक पर्याय या शासन व्यवहार कोशामुळं दिले जातात, आणि हे मराठी पर्याय आता व्यवहारामध्ये रूढ झालेले आहेत, आणि सामान्य माणूस हा त्याचा अगदी सहजपणे व्यवहारामध्ये वापर करताना दिसून येत आहे. म्हणजे या कोशामुळं शासन आणि नागरिक यांच्यामधले जे काही भाषिक अडथळे आहेत ते भाषिक अडथळे आता कमी व्हायला लागलेले आहेत. प्रशासनाची जी भाषाशैली आहे किंवा प्रशासनाविषयीची जी माहिती आहे, ही माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या शासन व्यवहार कोशामुळं खूपच मदत झालेली आहे. अशा प्रकारे शासन आणि सामान्य माणूस यांच्यातील भाषिक दुरावा कमी करण्यामध्ये शासन व्यवहार कोशानं अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे मॅडम.
1: नक्की सर, कारण आम्ही जेव्हा वृत्तपत्र वाचतो त्यावेळेला सुद्धा हे शासनाच्या योजना आणि जे काही मदत असते तर त्याचे हे पर्यायी शब्द जे आत्ता आपण उल्लेख केले ते न्यूजपेपरमध्ये असतात, आणि मग त्यामुळे आम्हाला ते आता अंगवळणी पडलेत किंवा समजायला लागलेले आहेत आणि सर्वसामान्यांपर्यंत सुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे ते पोहोचलेले आहेत. सर, ह्या शासन व्यवहार कोशाची देखील आजच्या काळातही गरज आहे असं आपल्याला वाटतं का?
0: हो नक्कीच मॅडम, आजच्या काळात देखील हा शासन व्यवहार कोश नक्कीच सर्वसामान्यांना देखील उपयोगी पडतो. जसं की आपण यापूर्वीही सांगितलं, शासकीय कार्यालयातले अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक असतील, सामान्य लोक असतील, त्यांना आजही या शासन व्यवहार कोशाची गरज आहे. आणि ती गरज मुद्रित स्वरूपात जशी आहे तशी ऑनलाईन स्वरूपात देखील आहे. म्हणजे हा शासन व्यवहार कोश आज मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे, ऑनलाईन अशा स्वरूपातही उपलब्ध आहे. आता ज्या ज्यावेळी शासकीय कर्मचाऱ्यांना काही संदर्भ पाहावे लागतात, टिप्पणी लिहिताना, पत्रव्यवहार करताना, त्यावेळेला हे संदर्भ पाहण्यासाठी हा शासन व्यवहार कोश सहज उपलब्ध होतो. ज्यावेळेला कार्यालयांमध्ये काही बैठकी किंवा चर्चांचं आयोजन केलं जातं त्यावेळेला त्वरित संदर्भ देण्यासाठी हा शासन व्यवहार कोश उपयुक्त ठरतो. जी काही ग्रंथालयं आहेत त्या ग्रंथालयांमध्ये विद्यार्थी असतील, अध्यापक असतील, शिक्षक असतील, भाषेचा अभ्यास करणारे काही संशोधक असतील, यांच्यासाठी हा देखील शासन व्यवहार कोश कायमस्वरूपी संदर्भ साहित्य म्हणून वापरला जातो. त्याचबरोबर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण अनेक चांगल्या प्रशिक्षण संस्थांमार्फत दिलं जातं. या प्रशिक्षण संस्थांमध्ये देखील प्रशासनिक लेखन कसं करावं याचं मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी शासन व्यवहार कोश नक्कीच आजही

0: गरजेचा आहे आणि तो आजच्या काळात देखील उपयुक्त असल्याचं सिद्ध झालेलं आहे.
1: सर, वेगवेगळ्या कोशांमुळे मराठी भाषेचा विकास होतो, ते शब्द सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात हे आम्ही बघतच आलो आहे आताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. तर या शासन व्यवहार कोशाची देखील मराठी भाषेच्या विकासातली भूमिका आहे का आणि ती कशा प्रकारे स्पष्ट कराल आपण?
0: शासन व्यवहार कोशाने मराठी भाषेच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावलेली आहे. शासन व्यवहार कोश हा केवळ कार्यालयीन किंवा शासकीय व्यवहारातील संदर्भ ग्रंथ नाही, तर तो मराठीच्या आधुनिक शब्दसंपत्तीच्या विकासातील एक महत्त्वाचा आधार बनलेला आहे. शासन व्यवहार कोशातील मराठी पर्यायांचा उपयोग व वापर आज देखील शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील जे विद्यार्थी आहेत, अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, यांना त्या मराठी पर्यायांचा आज देखील उपयोग होतो. अभ्यासकांनी संशोधकांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये देखील या कोशाचा उपयोग होतो. त्याचबरोबर वृत्तपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी यांसारखी जी काही प्रसारमाध्यमं आहेत या प्रसारमाध्यमांमध्ये देखील या शासन व्यवहार कोशाचा वापर होताना दिसून येत आहे. म्हणजेच मराठी भाषेच्या विकासामध्ये शासन व्यवहार कोशाची भूमिका प्रभावी राहिलेली दिसून येते.
1: सर, आपण मगाशी म्हणालात की मुद्रित आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणं काळाची गरज आहे. तर हा शासन व्यवहार कोश ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे का आणि कोणत्या संकेतस्थळावर आहे याविषयी जरा आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: हो, नक्की मॅडम. हा जो शासन व्यवहार कोश आहे हा ऑनलाईन उपलब्ध आहे. भाषा संचालनालयाच्या संकेतस्थळावर हा शासन व्यवहार कोश उपलब्ध आहे. त्याचबरोबर या संकेतस्थळावर विविध कोश व परिभाषा कोश उपलब्ध असून या शासन व्यवहार कोशामध्ये जवळजवळ 30,000 शब्दांचा मराठी पर्यायांचा खजिना आहे. हे मराठी पर्याय आज ऑनलाईन आपल्याला सर्च करता येतात. त्याचबरोबर भाषा संचालनालयानं शासन शब्दकोश भाग 1 नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे भ्रमणध्वनी उपयोजक विकसित केलेलं आहे आणि या उपयोजकामध्ये शासन व्यवहार कोश, कार्यदर्शिका, प्रशासन वाक्प्रयोग, न्यायव्यवहार कोश, पदनाम कोश, वित्तीय शब्दावली यांसारखे भाषा संचालनालयाचे सामान्य नागरिकांना उपयुक्त असणारे हे कोश आज देखील ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि हे शासन भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअरवरून सामान्य जनतेला, नागरिकांना डाउनलोड करून घेता येतं. आणि या कोशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की या कोशासाठी इंटरनेटची गरज नाही, तो ऑफलाईन स्वरूपात देखील उपलब्ध आहे. भाषा संचालनालयाचे हे सर्व शब्दकोश व परिभाषा कोश directorate-marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
1: सर, एकंदरीतच आपल्या चर्चेवरून असं कळतंय की हे शासन व्यवहार कोश आहे हा मराठी भाषेची एकरूपता, अचूकता, सुसूत्रता आणि परिणामकारकता वाढवणारा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे आणि शासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या विविध इंग्रजी संज्ञा, वाक्प्रयोग, प्रशासकीय संकल्पनांना मराठीत पर्याय उपलब्ध करून देणं आणि विविध शासकीय विभागांमध्ये परिभाषेची एकरूपता निर्माण करणं, शासन आणि नागरिक यांच्यातील भाषिक दुरावा कमी करणं, शासकीय कार्यालय, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था, मंत्रालयीन विभाग, अनुवादक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अध्यापक, संशोधक, मराठी भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी हा एक मौलिक ग्रंथ आहे आणि तो प्रमाणित मराठी भाषेमध्ये आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला शासन व्यवहार कोशाविषयी खूप छान माहिती सांगितलीत, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला नक्की कळवा. आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी.

0: lagi.
1: Api Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Api Marathi.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकला.
3: 311.5 meters अर्थात 963 kilohertzवर तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांच्या गीताने. संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी.

श्रोतेहो, आत्ताच आपण भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या स्वरातील योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील रमेश अनावकर यांचं गीत. संगीत दिलंय दशरथ पुजारी यांनी.

0: Northern Railway says all train services to operate as per the normal schedule today. Navratri, 9-day long festival to worship goddess Durga begins with religious fervor and gaiety. Saudi authorities say attack on Riyadh airport killed 12 people and wounded over 300. And in men's cricket, India to take on West Indies in third T20 international in Indore this evening. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a great day.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झालेली आहेत आमची यानंतरची उद्घोषणा. लगेचच आकाशवाणी पुणे प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. आता सविस्तर बातम्या. तमिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 13,000 कोटी रुपयांच्या रस्ते बंदरे आणि विज्ञान नवोन्मेषाशी निगडीत विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपये मूल्याच्या चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मेट्रो सेवेला ते हिरवा कंदील दाखवणार आहेत. शिवाय 750 कोटी मूल्याच्या 5 अमृत स्थानकांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे. मद्रास आयआयटी परिसरातील ब्रेन सेंटरचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. गर्भावस्था ते वृद्धावस्था या काळातील मानवी मेंदूचे पेशीय स्तरावरील त्रिमितीय नकाशे तयार करण्यासाठीच्या जागतिक अभियानाचा हे केंद्र भाग आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची आज वर्षपूर्ती आहे. गेल्या वर्षी याच दिवशी देशभरातील 100 आकांक्षित जिल्ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची आखणी केली होती. त्यातून जिल्हा केंद्रित विशेष कृषी गरजांच्या पूर्ततेसाठी 11 मंत्रालयं आणि विभागांतर्गत 36 केंद्रीय आणि काही राज्य योजना खासगी क्षेत्राच्या सहभागातून लागू करणं शक्य झालं. त्यामुळे 100 जिल्ह्यांमध्ये जिल्हा कृती योजना आणि सूचकांवर आधारित देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. एकंदरीत जिल्हा केंद्रित उपाययोजनांमुळे आकांक्षित जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष कृषी विकासाला चालना मिळत आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पथकानं सोलापूर बीड यवतमाळ आणि धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानाची अचूक नोंद घेण्याचे निर्देश पथक प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिले. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकरच सुरू होत असून या पार्श्वभूमीवर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणाहून जवळजवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली दिल्ली मेट्रोची सर्व 45 स्थानकं आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. उत्तर रेल्वेची वाहतूकही सुरळीत सुरू आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई

पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यातही काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. या आंदोलनांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आलेली चिंता निराधार असल्याचं भारतानं म्हटलं आहे. हा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये अवाजवी हस्तक्षेप असल्याचं जिनिव्हा इथल्या भारताच्या स्थायी मिशननं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतात शांततापूर्ण आंदोलनं सभा करण्याचा संवैधानिक अधिकार सुरक्षित असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल आफ्रिकेतील अदिस अबाबा इथं भारताच्या आफ्रिकेतील मोहीम प्रमुखांच्या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलं. यावेळी बोलताना ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांची एकता, सामरिक स्वायत्तता, बहुध्रुवीयता आणि समान विकासाच्या आकांक्षा यावर आधारित उभय देशांचे संबंध घनिष्ठ झाल्याचं जयशंकर म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शारदीय नवरात्रोत्सवाला आज देशभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. आदिशक्तीचा जागर, भक्तिमय वातावरण आणि देवीच्या जयघोषानं महाराष्ट्रातील कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठांमध्ये घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. जगातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव असलेला नवरात्रीचा गरबा उत्सव आज गुजरातमध्ये उत्साहात सुरू होत आहे. उत्सवादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गुजरात पोलिसांनी 22,000 अधिक गरबास्थळांवर सुरक्षेची व्यवस्था केली आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविक अंबाजी मंदिर, पावागडचं महाकाली मंदिर आणि कच्छमधलं मातानामड या मंदिरांना भेट देतात. तेलंगणामध्ये फुलांचा विशेष उत्सव असलेला बथुकम्मा काल एंगिलीपुला बथुकम्मानं सुरू झाला. हा उत्सव 9 दिवस चालतो. महिला विविध फुलांचा वापर करून घुमटासारख्या आकाराचा बथुकम्मा तयार करतात. या रचनेच्या वरच्या भागात हळदीपासून बनवलेली देवी गौरम्माची छोटी मूर्ती ठेवली जाते. हा उत्सव निसर्गाची उपासना करणारा आहे. कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर महालयानिमित्त काल एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवसानं दुर्गा पूजेची सुरुवात होते. या कार्यक्रमाला राज्यपाल आर एन रवी, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह प्रशासन, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रशियानं युक्रेनमधील झापोरिझिया प्रांतात काल केलेल्या हल्ल्यात किमान 15 ठार झाले असून 16 जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. या प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमिकिन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीच्या कराराची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल असा इशारा युक्रेननं दिला होता. युक्रेननं रशियाबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी रशियाशी वाटाघाटी करू शकेल अशा नव्या अध्यक्षांची निवड करावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केलं आहे. रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांना, विशेषतः डिझेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना लक्ष्य करण्याविरोधात ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना इशारा दिला. अशा हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील इंधन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि अमेरिकेच्या शेतकरी आणि पशुपालकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असं त्यांनी नमूद केलं. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटानं हा हल्ला केल्याचं वृत्त आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाद इथल्या विमानतळावर काल पुन्हा एकदा हल्ला झाला. यात 12 मृत्यू झाला असून 300 जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वीच एका वैमानिकासह 3 सौदी नागरिकांचा मृत्यू झाला होता. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीनं हुथींविरुद्ध मोठी लष्करी मोहीम सुरू केल्यानंतरच्या आठवड्यातच हल्ल्याचं हे प्रमाण वाढलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 होणार आहे. 5 मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे.
हवामान विभागानं केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू

पुदुचेरी इथं येत्या 2 दिवसात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा 3रा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोतेहो प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया. सहभाग मुष्टियुद्धपटू ओवी अदवंत, कथा लिहिणारी हर्षदा जोशी, छोटीशी कवयित्री उत्कर्षा जोशी आणि जिमनॅस्ट रिधिमा आव्हाड आणि अवंतिका सानप. निर्मिती सहाय्य लीना पांडे. सादर करते नयन पवार. श्रोतेहो, आजचा दिवस प्रत्येक त्या मुलीच्या स्वप्नांना समर्पित आहे जी आकाशाकडे पाहून म्हणते, मलाही उंच भरारी घ्यायची आहे. श्रोतेहो, बालिका म्हणजे केवळ घराचं अंगण उजळवणारी लेख नाही, तर समाजाच्या भविष्याला आकार देणारी शक्ती आहे. पण प्रत्येक मुलीला तिचं बालपण, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि स्वतःची स्वप्न जगण्याचा समान अधिकार मिळतोय का? हा प्रश्न केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम निर्माण व्हायला हवा. आजच्या काळातील मुलगी केवळ स्वप्न पाहत नाही, तर ती स्वप्नांना वास्तवात उतरवते. ती क्रीडा क्षेत्रात पदक जिंकते, विज्ञानात नवे प्रयोग करते, साहित्यामध्ये सुंदर शब्दांना जन्म देते, कला संस्कृतीत आपली ओळख निर्माण करते आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा भविष्यकाळ घडवते. आणि समाजानेही तिच्या हातात बंधनाची नव्हे तर संधीची दोरी द्यायला हवी. तिच्या प्रश्नांना आवाज द्यायला हवा, तिच्या निर्णयांचा आदर करायला हवा आणि तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. कारण आजची बालिका म्हणजे उद्याची डॉक्टर, वैज्ञानिक, खेळाडू, कलाकार, लेखिका, उद्योजिका, प्रशासक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार होणार आहे. आणि आज आपण जागतिक बालिका दिनानिमित्त भेटणार आहोत अशाच काही गुणी, कर्तृत्ववान आणि स्वप्नाळू बालिकांना. या मुलींच्या गोष्टी म्हणजे केवळ त्यांच्या यशाच्या गोष्टी नाहीयेत, तर त्या आहेत स्वप्न पाहण्याच्या, स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या आणि त्या स्वप्नांसाठी मेहनत करण्याच्या गोष्टी. चला तर मग श्रोतेहो या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. श्रोतेहो, खेळाच्या मैदानात जिंकण्यासाठी केवळ शरीराची ताकद पुरेशी नसते, तो लागतो तो आत्मविश्वास, शिस्त, संयम आणि शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये समोरचा प्रतिस्पर्धी असतो, पण प्रत्येक सामन्यात खरी लढाई असते ती स्वतःच्या मर्यादांशी. अशाच या आव्हानात्मक खेळाची निवड करून आपल्या मेहनतीनं आणि जिद्दीनं वेगळी ओळख निर्माण करणारी बालिका म्हणजे ओवी अदवंत. जागतिक बालिका दिनानिमित्ताने ओवीशी जाणून घेऊया तिच्या बॉक्सिंगच्या प्रवासाबद्दल, तिच्या अनुभवांबद्दल आणि तिच्या स्वप्नांबद्दल.
2: माझं नाव ओवी अभिजित अदवंत आहे. माझी मोठी बहीण आहे, ती बॉक्सिंग करत होती, तर तिच्यासोबत मी जात होते ट्रेनिंगला. तर तिच्या मॅचेस बघून मग मला इन्स्पिरेशन भेटली की बॉक्सिंग करायची. 5 वर्ष मला झाले बॉक्सिंग करताना. मग पुढं पुढं

0: डिस्ट्रिक्ट लेवल, मग स्टेट लेवल, मग नॅशनल, मग इंटरनॅशनल खेळले. फर्स्ट मे 2016 मे उझबेकिस्तान ताशकंद. इथं छान होतं, फर्स्ट इंटरनॅशनल टूर होता म्हणून थोडीशी भीती होती, पण मग तिथं एक्सपिरियन्स छान भेटला. आपल्या लेवलवर किती म्हणजे कशा स्किल वाले बॉक्सर्स असतात ते कळालं, अजून किती इम्प्रूव्ह करायचे ते कळालं. म्हणजे बाउटच्या पहिले मी शिकले काय विचार करायला पाहिजे, अजून माझ्या सोबतच्या बॉक्सर्सचे स्किल, अजून माझ्यात काय कमी आहे ते शिकायला भेटले मला. बॉक्सिंग मुळे माझ्या पर्सनल लाईफ मध्ये मला डिसिप्लिन भेटलं, कोणत्या पण काम किती फोकसली करायचं ते शिकायला भेटलं. जेवणामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट सगळं म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात असतं, अजून फ्रुट्स असतात. माझं स्वप्न आहे की मी इंडियाला ऑलिम्पिक्स मध्ये रिप्रेझेंट करावं. आणि मी हायर स्टार इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स म्हणून ट्रेनिंग सेंटर आहे बँगलोर, जे ऑलिम्पिकसाठी तयारी करवतं, तिथं माझं सिलेक्शन झालंय, तिथं मी ट्रेनिंग करते. मी संभाजीनगरला एक्झामसाठी येते आणि बाकी माझं ट्रेनिंग सगळं आय एस मध्ये असतं. माझं फक्त एकच म्हणणं आहे मुलींना स्पेशली की तुम्ही एक सेल्फ डिफेन्स साठी काही म्हणजे शिका, कारण की आत्ताच्या ह्याच्यात मुलींना सेल्फ डिफेन्स येणं खूप गरजेचं आहे. मी बॉक्सिंग करते, मी म्हणजे जर कोणी मला त्रास देण्याचा म्हणजे प्रयत्न केला तर मग मी सेल्फ डिफेन्स करून स्वतःला वाचवून करू शकते.
1: श्रुते, रिंगमध्ये आत्मविश्वासाने उभी राहणारी ओवी आपल्याला सांगून गेली की जिंकण्यापूर्वी स्वतःवर विजय मिळवणं महत्वाचं असतं. काही मुलींची ताकद असते त्यांच्या कल्पनाशक्तींमध्ये आणि शब्दांमध्ये. आता आपण जाणून घेणार आहोत अशाच एका बालिकेविषयी जिच्या कल्पनांच्या विश्वातून कथा जन्म घेतात. कथा म्हणजे केवळ काही पात्र, प्रसंग आणि शब्दांची गुंफण नाहीये. कथा म्हणजे आपल्या कल्पनांना दिलेली एक सुंदर दिशा आहे. श्रोतो, अशाच या शब्दांच्या विश्वात रमणारी, आपल्या कल्पनाशक्तीला कथेचं रूप देणारी बालिका म्हणजे हर्षदा जोशी. तिच्या लेखणीतून साकारलेल्या कथा तिच्या निरीक्षण शक्तीची, कल्पनाशक्तीची आणि संवेदनशील मनाची ओळख करून देतात. चला तर जागतिक बालिका दिनानिमित्त हर्षदाशी गप्पा मारताना जाणून घेऊया तिच्या मनात कथा कशा जन्म घेतात, तिची पात्र तिला कुठून मिळतात आणि लेखनाच्या या प्रवासात तिची स्वप्न कोणती आहेत ती.
2: कथा लिहिताना म्हणजे मनामध्ये जे सुचत गेलं तसे मी कथा लिहित गेले आणि जे बाहेरच्या जगात आपण जे बघतो त्याच्यावर मी ती कथा लिहायला सुरुवात केली. बाहेरच्या जगातून किंवा माझ्या मनातून जे सुचत गेलं ते मी लिहित गेले. पुस्तकातून सुद्धा बऱ्याच अशा कथा आहेत ज्या आपण लिहू शकतो. वाचले तर आपल्याला आपल्या मनातून म्हणजे कविता किंवा गोष्टी आपल्याला आपोआप सुचायला लागतात. जेव्हा मी पहिल्यांदा कथा लिहिली होती तेव्हा ती सगळ्यांना खूप जास्त आवडली होती, सगळ्यांनी माझं कौतुक केलं होतं आणि प्रेरणा सुद्धा दिली होती की कर तू कथा. माझ्या कथेचं शीर्षक एवढंच होत की मेहनत आणि शिक्षण. प्रसंग आणि पात्र म्हणजे मी जे आजूबाजूला बघते त्याच्यावरून की मी प्रसंग आणि त्यांची नावं ठरवून कथा लिहायला सुरुवात करते. आतापर्यंत मी 7-8 कथा लिहिली असेल. मला माझ्या मनाच्या कल्पना शक्तीतून जे जास्त सुचत जातो मी त्याच्यावरून लिहित जाते. किंवा मग बाहेरचे जे अनुभव असतील किंवा बाहेर ज्या गोष्टी घडतात त्यानुसार सुद्धा मी कथा लिहायला सुरुवात करते. जेव्हा मी लिहायला सुरुवात केली होती त्यावेळेस रामू नावाचं जे पात्र होत, रामू आणि त्याची आई, तर हे दोघं जेव्हा मी पहिल्यांदा लिहिली होती त्यावेळेस मला ते जास्त जवळचे वाटतात. कारण म्हणजे त्या कथेमध्ये ना तो रामू आपल्या आईला मदत करतो पण मग त्या गोष्टीचा तो हिशोब ठेवायला सुरुवात करतो. त्यावेळेस त्याच्या आईला ते पटवून देते की कामांचा आणि आईच्या प्रेमाचा हिशोब नाही ठेवला जाऊ शकत. त्यानंतर त्याला शिकवण भेटते की आईचं प्रेम हे अथांग असतं, त्याचा हिशोब नाही ठेवला जाऊ शकत. रामूने मानलेली त्याच्या विचारातलं एक सुंदर कल्पना आहे. म्हणूनच तर मला ही कथा खूप आवडते, मला भावते. आणि जेव्हा पण मी कथा वाचते ना तेव्हा मला असं खूप म्हणजे प्रत्यक्षदर्शी वाटतं की हे असं चालू आहे का, रामू नावाचा खरं

0: प्रत्येक मुलगा आहे, त्याची आई आहे, हे सर्व अशा भावना मला जवळच्या वाटतात माझ्या. एवढी तर नाही होत, पण कधी कधी असं होतं की ज्यावेळी शब्द सुचत नाही किंवा लिहिताना काही असं असे प्रसंग घडतात ज्यामुळे आपण लिहू शकत नाही. माझं म्हणणं की आपण आपलं मन डायव्हर्ट न करता एकाग्र चित्तेने ते लिहिले गेलं पाहिजे, सुंदर गुंतली जाते. त्यावेळेस मी माझं मन पूर्णपणे एकाग्र करते, बाहेर थोडंफार निसर्गाकडे बघते आणि मग माझ्या मनातून आपोआप कल्पना बाहेर निघायला लागतात. मग मी त्या कागदावरती लिहायला सुरुवात करते. सगळ्यांना मी तर इतकाच संदेश देऊ शकेल की आपण आपली कला जपली पाहिजे, आपल्या कलेचा आदर केला पाहिजे. कारण असं म्हणतात की देवाने प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी कला दिलेली असतात, आपण फक्त ती ओळखायला पाहिजे, तिला आत्मसात करून घ्यायला पाहिजे. जर का मी नेहमी नेहमी लिहिला तरच त्या यशस्वी होईल ना. का एक दिवसाआड किंवा मग लिहिल्याच नाही तर मग माझी विचार करण्याची क्षमता ही थांबून जाईल. त्यामुळे मी तसं न होऊ देता मी त्या नेहमी सातत्याने लिहिण्याचा प्रयत्न करेल.
1: श्रोते हो, हर्षदाच्या कथांमधून आपण कल्पनांच्या एका सुंदर विश्वात फेरफटका मारला. कथा एखादी गोष्ट सांगते पण कविता मनातली भावना जागवते. काही भावना अशा असतात ज्या सरळ बोलून व्यक्त करता येत नाहीत, त्या शब्दांच्या लयीत उतरवतात, ओळींमध्ये फुलतात आणि कवितेचं रूप घेतात. चला तर भेटूया अशाच एका संवेदनशील मनाला, उत्कर्षा जोशीला. श्रोते हो, कविता म्हणजे शब्दांना मिळालेली भावना, कविता म्हणजे मनात दडलेल्या भावनांना मिळालेला आवाज, आणि कविता म्हणजे छोट्या छोट्या शब्दांत मोठं जग सांगण्याची कला. निसर्ग असो, बालपण असो, मैत्री असो, आईबाबांचं प्रेम असो किंवा एखादं सुंदर स्वप्न, कवयित्रीच्या मनाला स्पर्श करणारी प्रत्येक गोष्ट कवितेत विषय होऊ शकते. अशाच शब्दांशी मैत्री करून आपल्या भावनांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करणारी बालिका म्हणजे उत्कर्षा जोशी. जागतिक बालिका दिनानिमित्त उत्कर्षाशी संवाद साधताना जाणून घेऊया तिच्या मनात कविता कशी जन्म घेते, तिच्या लेखणीला प्रेरणा कुठून मिळते आणि भविष्यातील तिची स्वप्न काय आहेत ती.
0: सातवीत असताना एक मॅडम येते आम्हाला, सुनीता मानकापे मॅडम म्हणून, तर त्यांनी आम्हाला उपक्रम दिलता कविता करण्याचा. तर ती त्याच्यात मी केली होती आणि मग ती सगळ्यांना सांगित दाखवली होती तेव्हा ती आवडली होती आणि मग तेव्हापासून मग मला कविता करायची आवड निर्माण झाली. मी जी कविता केली होती सगळ्यात पहिली ती एका आईवर केली होती. एक दिवस लेकीला आई हळूच बोले, रान भावाडा उष्टी काढा, आयुष्यात मी काय केले, श्लोक ओव्या तूच ना आम्हाला शिकवलेस, स्वच्छ वाणी सुरेल शब्द भांडार तूच खुले केलेस, तुझा स्वयंपाक बघून मलाही लागली गोडी, तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी, तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी, आमच्या प्रेमापोटी नेहमी देवाजवळ तू पदर पसरतेस, आमच्या प्रेमापोटी नेहमी देवाजवळ तू पदर पसरतेस, पण तुझ्या तब्येतीकडे तू कायम दुर्लक्ष करतेस, पण तुझ्या तब्येतीकडे तू कायम दुर्लक्ष करतेस, नव्हते युट्यूब नसले ते गुगल तरी काहीच अडले नाही, तुझ्याशी बोलताना गोष्टी कधी संपल्याच नाहीस, तुझ्याशी बोलताना गोष्टी काही संपल्याच नाही. एखाद्या घटना किंवा एखादी कल्पना सुचली सुंदरशी तर मग ती मला कविता करायला आवडते. म्हणजे समजा आता पाऊस, त्याच्यानंतर निसर्ग, पुस्तक याच्यावर कविता करायला आवडते. त्याच्यानंतर मी क्षणावर कविता केलेली आहे ती आवडते. पुन्हा विज्ञानाची प्रगती, आजच्या युगावर जी कविता केली आहे मी ती विज्ञानाची प्रगती आहे. अशा इत्यादी गोष्टींवर मला कविता करायला आवडते. शाळेत असताना क्षणावरची आहे. त्याच्यानंतर मी शिक्षकांवरती पण केलेली आहे आमच्या शाळेतल्या, त्याच्यावरही आवडते. जेव्हा मी कविता म्हणजे करायला लागली, जेव्हा मला सुचायला लागलं तेव्हा ते मी माझ्या मनातील जे विचार आहे किंवा माझ्या मनात जे कल्पना येतात ते मी त्या कवितांच्या स्वरूपात लिहित असते. सगळ्यांना सल्ला म्हणून देते की आपण आपली जी कला आहे जी आपल्या अंगात आहे ती आपण ओळखली पाहिजे आणि ती ओळखल्याच्या नंतर आपण ती जोपासली पाहिजे.
1: आता ऐकूया एरोबिक्स जिम्नॅस्टिकची आंतरराष्ट्रीय खेळाडू रिधिमा आव्हाड काय सांगते ते.
2: लहानपणापासूनच मला खेळायची खूप आवड होती कारण की मी खूप ऍक्टिव्ह होती. सुरुवातीला फक्त कुतूहल म्हणून माझ्या आई बाबांनी मला जिम्नॅस्टिक्स मध्ये टाकलं होतं, पण जसं जसं मी त्यात प्रगती करू लागले तसं तसंच मला खेळायची आवड आणि वेळ वाढत गेलं. माझे कोच श्री रोहित रोंगे सर आणि आई बाबांनी मला नेहमी

0: प्रोत्साहन दिलं. इंटरनॅशनल स्पर्धेत खेळताना मनात थोडी भीती असतेच, कारण की आपल्याकडनं चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा असते आपल्या कोचला आणि फॅमिली फ्रेंड्स ज्यांनी पण इतक्या वर्ष माझ्यावर मेहनत घेतली होती. एखादा डिफिकल्ट जिमनॅस्टिक्स एलिमेंट शिकायचा असेल तर त्यासाठी खूप पेशन्स आणि रेग्युलर प्रॅक्टिस लागते. त्यासोबतच फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथ आणि बॉडी कंट्रोलवरही आम्ही रेग्युलर काम करतो. त्यासोबत एखादी गोष्ट लगेच जमली नाही तरी मी गिवअप करत नाही. मिस्टेक्स होता पण त्यातून शिकून पुन्हा ट्राय करते. माझ्या आतापर्यंतच्या जर्नीमधला सगळ्यात प्राऊड मोमेंट म्हणजे या वर्षी घडलेली एशियन चॅम्पियनशिप जी फिलिपिन्समध्ये झाली होती, त्यामध्ये इंडिया रिप्रेझेंट करण्याची संधी मला मिळाली होती. हा क्षण इतक्या मोठ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या देशांचं रिप्रेझेंटेशन करणं हेच माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. मेडल मिळाला नाही पण इंडियाची जर्सी घालून इंटरनॅशनल लेवलवर परफॉर्म करणं हीच माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आणि प्राऊड मोमेंट आहे. आणि पुढच्या वेळेस मी अजून मेहनत करेल आणि अजून चांगला परफॉर्मन्स देईल बेस्ट ऑफ माय अबिलिटी. माझं ड्रीम आहे की जिमनॅस्टिक्समध्ये इंटरनॅशनल लेवलवर अजून मोठ्या स्पर्धांमध्ये इंडिया रिप्रेझेंट करावं आणि इंडियासाठी गोल्ड मेडल जिंकून आणायचं.
1: आता ऐकूया एरोबिक्स जिमनॅस्टिक करणारी, सलग 3 वेळा नॅशनल चॅम्पियन असणारी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अवंतिका सानप हिच्याकडून.
2: मी जिमनॅस्टिक्स जॉईन केलं, त्यानंतर माझी लाईफ खूप बदलली. जिमनॅस्टिक्समुळे मला डिसिप्लिन, कॉन्फिडन्स, पेशन्स आणि हार्डवर्क शिकायला मिळालं. आता जिमनॅस्टिक्स बस एक स्पोर्ट नाही तर माझ्या लाईफचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. माझ्यासाठी सगळ्यात अविस्मरणीय मोमेंट होता जेव्हा माझ्या नावासमोर इंडिया लिहिलं होतं आणि मग अनाउन्सरने अवंतिका दीपक साना इंडिया असं अनाउन्स केलं. ते ऐकून मला एकदम वाव, हे खरंच माझं नाव आहे असं वाटलं. जिमनॅस्टिक्समध्ये फक्त बॉडी स्ट्रॉंग असून चालत नाही, माइंड सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे, कारण एखादा एलिमेंट करताने पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लागतो. कधी कधी मनात थोडी भीती वाटते पण त्याचं वेळी स्वतःला सांगावं लागतं की आय कॅन डू दिस. माझ्या मते जिमनॅस्टिक्सने मला एक गोष्ट शिकवली, मी हे तुम्हाला पण सांगते. तुमच्या बॉडीने साथ दिली तर तुमचं माइंड कॉन्फिडेंट नसेल तर तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकत नाही. त्यामुळे ट्रेनिंगमध्ये मी फिजिकल स्ट्रेंथ सोबत मेंटल स्ट्रेंथ आणि फोकस वरही खूप काम करते. माझ्या कोचने मला नेहमी सांगितलं आहे की फेलियर इज अ पार्ट ऑफ अ गेम आणि वन कॉम्पिटिशन कॅनॉट डिसाइड युअर होल जर्नी. त्यामुळे मी फेलियरकडे एंड म्हणून नाही तर एक लेसन म्हणून बघते. थोडं रेस्ट, थोडं रिकव्हरी आणि मग पुन्हा फुल एनर्जीने ट्रेनिंग करते, कारण माझं गोल माझ्यासाठी नेहमी मोठं आहे. आणि इंडियन गर्ल्सला मी नेहमी एवढंच सांगेल की तुम्हाला जे करायचं आहे ना ते मनापासून करा. बिलीव इन युअर सेल्फ, कीप वर्किंग हार्ड अँड तुमचं ड्रीम्सला कधीही छोटं समजू नका. आणि एक दिवस तुमचं ड्रीम नक्की रियालिटी होईल ही माझी गॅरंटी आहे.
1: श्रोते हो, आज आपण वेगवेगळ्या वाटांवर चालणाऱ्या या गुणी बालिकांना भेटलो. श्रोते हो, क्षेत्र वेगळी आहेत, आवडी वेगळ्या आहेत, स्वप्न वेगळी आहेत, पण या बालिकांमध्ये एक गोष्ट समान आहे, स्वतःवरचा विश्वास आणि आपल्या स्वप्नांसाठी काहीतरी करण्याची जिद्द. जागतिक बालिका दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नाहीये, तर प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना संधी देण्याचा, तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आणि तिच्या पंखांना बळ देण्याचा दिवस आहे. म्हणून प्रत्येक बालिकेला एवढंच सांगूया, तुझं स्वप्न किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही. आजच्या या गुणी बालिकांना आणि जगभरातील प्रत्येक चिमुकल्या स्वप्नांना मनपूर्वक शुभेच्छा. जागतिक बालिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. तिच्या स्वप्नांना आकाश देऊया. सहभाग होता मुष्टीयुद्धपटू ओवी अद्वंत, कथा लिहिणारी हर्षदा जोशी, छोटीशी कवयित्री उत्कर्षा जोशी आणि जिमनॅस्ट

0: रिधिमा आव्हाड आणि अवंतिका सानप. निर्मिती सहाय्य लीना पांडे. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
2: 311.5 meters अर्थात 963 kHz, तसंच 102.1 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लख लख चंदेरी, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. लख लख चंदेरी या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत क्रांतिवीर या चित्रपटातील समीर यांच्या गीताने. संगीत दिले आनंद मिलिंद यांनी. ऐकूया प्रफुल्ल दवे, सपना अवस्थी आणि सुदेश भोसले यांच्या स्वरात.

0: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. लख लख चंदेरी या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित नरेंद्र शर्मा आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा
2: श्रोते हो आपण ऐकत आहात लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून लख लख चंदेरी या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजनबी या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत संगीत दिलंय RD बर्मन यांनी ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगल स्वरात

0: बाबा आणा 3,000.
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
1: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा. है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोप आहे.
1: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या.
1: घे घे. भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. लख लख चंदेरी या कार्यक्रमात ऐकूया मुझे कुछ कहना है या चित्रपटातील समीर यांचं गीत. संगीत दिले अनु मलिक यांनी. बाबुल सुप्रियो आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात हे गीत आपण ऐकूयात.

0: ಅನ ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
1: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
2: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
0: ಖೇಡೋ ಪಾಡಿ ಸರಿ ಖೇಡೋ ಪಾಡಿ ಸರಿ
3: ಆಕಾಶವಾಣಿ ಜಯಗಾವ್
4: श्रोतेओ आणि यासोबतच आजचा लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून.

0: सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून सकाळचे 9:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम समूह गीत गायन पाठ. आजच्या कार्यक्रमात संस्कृत भाषा पाठ आपण ऐकणार आहात. त्यापूर्वी काही जाहिरात प्रसारण.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
3: किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.
4: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: व्हिजिट बहिणाबाई गार्डन जवळ, टागोर नगर, जळगाव.
3: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत समूह गायनपाठ. आजच्या कार्यक्रमात संस्कृत भाषा पाठ आपण ऐकणार आहात.

0: नमस्कार मुलांनो, नमस्कार मुलांनो. आज मी तुम्हाला एक संस्कृत भाषेतलं देशभक्तीपर गीत शिकवणार आहे. तर मग शिकणार ना सगळेजण हे गाणं. मुलांनो, हे गाणं कुणी लिहिलंय माहितीये का? हे गाणं लिहिलंय श्री राधानाथ रॉय या नावाच्या प्रसिद्ध कवींनी. कुणी लिहिलंय? श्री राधानाथ रॉय. आणि स्वरबद्ध केलंय अक्षय कुमार मोहंती यांनी. मुलांनो, आता आधी तुम्ही हे गाणं लिहून घ्या आणि मग आपण सगळेजण त्याची चाल शिकूया.
1: जननी भारत धरणी कल्पलते

0: हे होतं गाण्याचं ध्रुपद. आता कडवी लिहून घेऊया.
1: हिमगिरी श्रीमंतित मस्तक मिद मंबुधी परिगत पार्श्वम. हिमगिरी श्रीमंतित मस्तक मिद मंबुधी परिगत पार्श्वम. अस्मत् जन्मद मन्नद मनिषं श्रौत पुरातन मार्तम. अस्मत् जन्मद मन्नद मनिषं श्रौत पुरातन मार्तम. हिमगिरि श्रीमन्तित मस्तकमिद मम्बुधि परिगत पार्श्वम्. अस्मज्जन्मद मन्नद मनिषं श्रौत पुरातन मार्तम्. जननी वत्सल तनय गणेशत सम्यक शर्म विधेयम.
0: हे पहिलं कडवं. झालं पहिलं कडवं लिहून. आता दुसरं कडवं.
1: विजनित हर्षन
2: भारत वर्षन
1: विश्वोत्कर्ष निदानम. भारत शर्मणि कृतमस्माभि नवमिद मैत्र.

0: विधानम विजनित हर्षं भारतवर्षं विश्वकर्त निदानम भारत शर्मणि कृतमस्माभिर्नवमिदमैक्य विधानम
1: आणि आता या गाण्याचं तिसरं कडवं.
0: भारत पंकज दलमिद मुत्कल भारत पंकज दलमिद मुत्कल मंडल नितिविदितंजक तस्य कृते वयमत्र समेत विहितात्रोत्कल संसत् भारत पंकज दलमिद मुत्कल मंडल मिति विदितं यत् तस्य कृते वयमत्र समेत विहितात्रोत्कल संसत् भारतमेक गतिरस्माकं नापरास्ति भुवि नाम भारतमेक गतिरस्माकं नापरास्ति भुवि नाम सर्वादौ परिषत् कर्मणि तत् भारतमेव नमामः भारतमेका गतिरस्माकं नापरास्ति भुवि नाम सर्वादौ परिषत् कर्मणि तत् भारतमेव नमामः
1: लिहिलं ना तिसरं कडवं. मुलांनो आता आपण या गाण्याची चाल शिकूया. हे गाणं केहेरवा तालात आहे. तो ताल कसा आहे ते ऐकूया.
0: एक दोन तीन चार

0: मग काय मुलांनो, आता हे गाणं तर तुम्ही शिकलात, विसरायचं नाही बरं का हे गाणं. हे गाणं आता तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शिकवा आणि हे गाणं मुखोद्गत करा. अच्छा, नमस्कार.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण समूह गीत गायनपाठ या कार्यक्रमात संस्कृत भाषा पाठ ऐकलात. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया काही बालगीतं. बालगीतांमध्ये ऐकूया समूह स्वरात बालगीत.

मध्यम लहरी 311 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्स वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या युट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.

0: ಅನ ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
1: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
2: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
0: ಖೇಡೋ ಪಾಡಿ ಸರಿ ಖೇಡೋ ಪಾಡಿ ಸರಿ
3: ಆಕಾಶವಾಣಿ ಜಯಗಾವ್
4: श्रोतेहो सकाळचे 9:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स.
5: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
6: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स बहिणाबाई गार्डन जवळ रिंग रोड जळगाव.
7: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पूना गाडगीळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पूना गाडगीळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
6: श्रोते हो, आपण एका वेगळ्या प्रकारच्या बांगड्यांची माहिती आज घेणार आहोत. पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांच्याकडून. सर, मागच्या भागात तुम्ही खिळाच्या बांगड्या पाटल्या, पैलू बांगड्या पाटल्या ह्याच्याविषयी माहिती दिली. आज आम्हाला होडी घाट बांगडी किंवा त्याची पाटली कशी असते याविषयी सांगा आणि त्याच्या वजनाविषयी आम्हाला सांगा.
8: बांगड्यांमध्ये आपण आता जसं होडी घाट तुम्ही म्हणताय, तर होडी म्हणजे साधारणपणे मध्य खोलगट आणि अर्धचंद्राकार तसाच काहीसा आकार बांगडीवरती असतो. साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटरचा तो होडीचा आकार असतो. परत मध्ये रव्याची रेख केली जाते, म्हणजे रवा म्हणजे फार बारीक बारीक जे कण असतात सोन्याचे ते सोल्डर करून रेख केले जाते. परत एकदा एक होडी केली जाते, परत कण केले जातात आणि असे होड्यांच्या आकाराचे गोलाकार हे सगळे पूर्ण बांगडीभर असतात. तो खोलगट जो आकार असतो तो साधारण 2-2 सेंटीमीटर असून प्रत्येक अंतरावरती मी सांगितलं असं रव्याचं हे केलेलं असतं. साधारणपणे एक बांगडी म्हणाल ती तर 12 ते 15 ग्रॅम मध्ये होते आणि त्याचीच पाटली त्याच्याच मॅचिंगची तर ती साधारणपणे 20 ग्रॅम पर्यंत होते. म्हणजे 2 पाटल्या 40 ग्रॅम, त्या 28 ते 50 ग्रॅमच्या 4 बांगड्या साधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्या होऊ शकतात. परत याच्यातही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मजुरी म्हणाल तर याच्यातही साधारण 4 ते 5% मजुरी असते. त्यामुळे ज्या आपण मागे 2 बांगड्या पाहिल्या आणि ही पाहिली तर या 3 बांगड्या स्त्रियांना जास्त जिव्हाळ्याचं कारण याच्यात मजुरी कमी असते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. त्याचं पॉलिश वगैरे वेगळ्या प्रकारे केलं जातं. याही बांगडीला बाजूनी जी काणस बांगडी असते ती सोल्डर केली जाते, त्याचं इलेव्हेशन दिसावं मधल्या डिझाईनचं याच्याकरता आणि एक चांगलं डिझाईन त्याच्यामध्ये बनू शकतं.
6: तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की कशी ती होडी घाटाची बांगडी असते आणि किंवा पाटली असते. हे झालं फक्त स्त्रियांच्या बांगड्यांविषयी, पण पुरुषांच्या बाबतीतही काहीतरी असेल, त्यांनाही काहीतरी हातात घालण्यासाठी प्रकार असेल.
8: अजून खूप प्रकार आहेत स्त्रियांच्या बांगड्यांचे, पण तुम्ही म्हणताय म्हणून पुरुषांचं एक मध्ये आपण करू.
6: बर,
8: तर पुरुषांकरता आपण कढी बनवतो.
6: बर,
8: सरदारजी कढी असतं.
6: हो,
8: आता सरदारजी कढ्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार येतात. एकतर नुसतंच उताराचं वरच्या बाजूनी गोलाकार केलेलं असतं किंवा ते दोन्ही गोलाकार करताना मध्ये एक सेंटरला त्याला तो गोलाकार कट केला जातो, त्यामुळे एका बाजूला स्लोप दुसऱ्या बाजूला स्लोप आणि मध्ये एक एज अशा प्रकारे केलं जातं. आणि जनरली ही कढी जी असतात ना ती हौसेनुसार फार अगदी 20 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत बनवली
6: जाते,
8: कारण ते क्रेज असते, ते स्टेटस असतं. त्यामुळे काही काही लोक तर 100-150-200 ग्रॅमची पण कढी बनवतात. तर ही सोन्याची कढी बनवणं बेसिकली हा चांदीतल्या दागिना आहे, पण आता तो सोन्यात घडवण्याचं रिवाज सुरू झालाय. तर याला पण मजुरी साधारणपणे 7-8% असते आणि हे हाय पॉलिश असतं कारण की ते व्यवस्थित स्पार्कल होणं किंवा रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याला ग्लॉस फिनिशच दिलं जातं. पण त्याच्यामध्ये जेव्हा तिरक्यामध्ये काही काही डिझाईन केली जातं ती मॅट फिनिशमध्ये करून त्याला जरा वेगळा उठाव आणला जाऊ शकतो.
6: अच्छा मोडक साहेब, होडी घाटाच्या सोन्याच्या बांगड्या, होडी घाटाच्या पाटल्या आणि पुरुषांसाठीचे सोन्याचे कडे या सगळ्यांची रंजक अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत. आमच्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल. इतकंच नाही तर आमच्या मैत्रिणी आपल्या पूना गाडगीळ आणि सन्सच्या जवळच्या शोरूमला आजच नक्की भेट देतील असा मला विश्वास वाटतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
7: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पूना गाडगीळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या

0: चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगिळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुना गाडगिळ अँड सन्स, हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून ऐकला. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम चित्रगंगा. चित्रगंगा कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत धर्मवीर या चित्रपटातील मंगेश कांगणे यांच्या गीताने. संगीत दिलंय चिनार महेश यांनी. ऐकूया आदर्श शिंदे यांच्या स्वरात.

श्रोतेहो, आत्ताच आपण चित्रगंगा या हिंदी मराठी मिक्स चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आशा चित्रपटातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. स्वर होता मोहम्मद रफी आणि चंचल यांचा. चित्रगंगा या कार्यक्रमात यानंतर ऐकूया वंशवेळ या चित्रपटातील दत्ता पाटील यांचं गीत. संगीत दिलंय अमित राज यांनी. ऐकूया आदर्श शिंदे यांच्या स्वरात.

श्रोतेहो, आत्ताच आपण हिरा या चित्रपटातील अंजान यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी, स्वर होता लता मंगेशकर यांचा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात चित्रगंगा, हा हिंदी मराठी मिक्स चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अगबाई अरेच्या या चित्रपटातील अजय गोगावले यांच्या स्वरातील गीत. संगीत दिलं अजय अतुल यांनी.